कृष्णेन शत बाहुना गौरीमिमायसलिलानितक्षत्येकपदे द्विपदे चातुष्पदे हस्तापदे नवपदे बभूषे सहस्र